शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योतिर नमस्तुते। दीप ज्योति परब्रह्म दीपम सर्वे मोहनम दीपनम सजति सर्वम संध्या दीपम सर्व सत्यम। ओम श्री दीप नारायण भगवान की, देवेश्वर महादेव की, माधव कृष्ण भगवान की, सत्य सनातन धर्म की। सेल्यूटेशन टू द कॉस्मिक लाइट लॉर्ड ऑफ अवर हार्ट्स omniscient, omnipresent, our adoration to all the holy saints, holy incarnations, our Alakapuriji Siddhapitha Parampara. Dear brothers and sisters, good evening. Our president, Mr. Bhaktanand, who spoke very nicely the meanings of the names, and at the end he said it's easier for him to speak in his mother tongue, and so I will also speak now. Easier for my mother tongue. Und so ist das heute. Wir feiern einen wunderschönen Event, nämlich Ankunft von Jesus. In der ganzen Welt wird gefeiert. Und genau Datum wissen wir leider nichts, weil es war damals nur Jahr wird notiert und nicht der Tag, Geburtstag. In vielen Ländern, es gibt noch keine Geburtszertifikat für die ältere Menschen, weil es war nichts üblich. Aber jetzt, vor der Geburt, es wird fixiert, wann wir es geboren, gemäß Medizin. Aber die Zeit, wo wir in der Ruhe mit Liebe, Hingabe, Freundschaft, Verständnis, Verzeihung und für Einheit wird das Fest gefeiert. Wir haben einen wunderschönen Sommer gehabt, Anfang Herbst. Haben wir einen wunderschönen Ernten gehabt und